0: ನಾಗರಿಕತಾಯಿತ ಕಕ್ಷೆ ಸಂಚಾಲನ ವೀಕ್ಷಿಸುವ ಅದಳಿಸುವ ಗ್ರಹಿ ಮಹಾನುಭಾವರು ಯಾತತ್ ವ್ಯವಸ್ಥಾ ಕರಣಿಬಾಟ ಪ್ರಭಾವಿ ಶಿವ ಪ್ರಾಪ್ತಿಗೆ ಸಹಜಕರಣಗಳಾಗಿ ನಾಗರಿಕ ಸಹಾಯಕ ಕಕ್ಷೆ ಸಂಚಾಲನ ಉಕ್ತ ಕಕ್ಷಿಬಾಟ ಮುಖ್ಯ ಸಿವಾಹರು ಪ್ರಾಪ್ತಗೊಳಿಸುವ ಸಮೇಶ ಶಿವ ಪ್ರಾಪ್ತಿಗಳಾಗಿ ನಾಗರಿಕ ಸಹಾಯಕ ಕಕ್ಷದ ಸಂಪರ್ಕ ಯಾತ್ನೋ ಅನುರೋಧ ಶಿವ ಪ್ರಾಪ್ತಿಮ ಪ್ರತಿಕು ಪ್ರಲೋಭನ ನಗರಿ ಅಸಸಿವಲಿನ ಹಾರ್ದಿಕ್ ಅಪೀಲ್ ಶಿವಪ್ರಾಪ್ತಿಮ ಕುರಿ ಗ್ರಾಸೋ ಆಯ್ನ ರಾಸಿ ಅಧಿಕಾರ ಕರಣಿ ಪ್ರಮುಖ ಕೋಚಿ ಪೌದ್ಯ ಸರ್ಕಾರ ಆಂತರಿಕ ಮಾಮಲಾ ತಥಾ ಕಾನೂನು ಮಂತ್ರಾಲಯ ಬಿರಾಜ್ಞ
1: ಸೌಸ್ಥೆ ಕಾರ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ಜನಹಿತಮಾ ಜಾರಿ ಸಂದೇಶ
2: ಪೋಷಣಯುಕ್ತ ಖಾನೆ ಜೀವನ
1: स्वास्थ्य जीवन को आधार हो संतुलित र पोषणयुक्त आहार विशेष गरी गर्भवती महिला सुत्केरी आमा र पांच वर्ष मुनि का बाल बालिकाहरूलाई पोषणयुक्त खाना को विशेष आवश्यकता पर्दछ। दैनिक खाना में दाल भात हरियो तरकारी फलफूल दूध तथा अन्य पोषणयुक्त खानेकुरा समावेश गरौं। जन्मेको एक घण्टा भित्र शिशुलाई स्तनपान गराउँ। छ महिनासम्म शिशुलाई आमाको दूध मात्र खुवाऊ। छ महिनापछि स्तनपान सँगै उमेर अनुसारको पूरक खानेकुराहरू शुरू गरौं। आइरन भिटामिन ए र जिंकयुक्त खानेकुरा नियमित सेवन गरौं। जंक फूड धेरै नुन र अस्वस्थकर खानाबाट टाढा रहौं। कुपोषणले बालबालिकाको शारीरिक तथा मानसिक विकासमा नकारात्मक असर पार्ने गर्छ। त्यसैले हामी सबै मिलेर पोषणयुक्त समाजको निर्माण गरौं।
3: जिल्ला स्वास्थ्य कार्यालय